तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगाळजीनी. आईच्या या कार्यक्रमात मन अधिक बाप मेलविन नोरोन्ना हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोप ऐकूया.

0: असलेसमकलेसमका दिसता सेल्यांक दिसताना
1: माका एक तर जाता सेल्यांक सोयताना
0: असलेसमकलेसमका

0: ಹಲೋ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ, ಐಕೋನ ಸಾಮ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ ಯಕ್ಷ 7.8 FM ರಂಗ್ ರಂಗಾಳ್ಜನಿ ತಾಳೋ ಉಮಾಳೋ ಶಿದ ಪ್ರಸಾರಕ್ ಮೊಗಾಸು ಸ್ವಾಗತ್. ಅನಿ ಬಹುಮೊಗಾಚಾ ಸೈರ್ಯಾನೋ ಬಹುಮೊಗಾಚಾ ಐಕೋಪ್ಯಾನೋ ತುಮ್ಕಾ ಬರ್ಯಾಂತ್ಲ ಬರೋ ದೀಸ್ ಮಾಗ್ತ ಸಂಗತಸ್ ಏಪ್ರಿಲ್ ಮಹಿನೋ ಸುರೂ ಝಾಲಾ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾಚೆ ಶುಭಾಶಯ ಪಟೈತ. ಐಚೆ ದಿಸ ಆಮಚೆ ಸಂಗಿ ಏಕ ಬರ್ಯಾಂತ್ಲ ಬರೋ ಉದ್ಯಮಿ ಸಂಗತಸ್ ಯಾ ಸಮಾಜ ಏಕ ಮೇಲ್ ಫಂಕ್ಸಲ್ಲೋ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಹಜರಸೋನು ತಜೆ ಸಂಗಿ ಮುಕ್ಲೋ ಏಕ ಗಂಟೆ ಸೋ ವೇಳ ಸರ್ವಮಕ ಅಭಿಮಾನ್ ಭಕ್ತ. ಓ ವ್ಯಕ್ತಿ ಸಮಾಜಂತ ಬಹುಮಾನ ಅಸೋ ಗೌರವ ಅಸೋ ಕಿತ್ಯಾಕ ಮುಳ್ಯಾರ ತಚ ವಾವುರ ಮುಖಾಂತರ ತೋ ಜಂಜನಿಸಲ್ಲ ಮಾತ್ನೇ ತೋ ವಾವುರು ತನ್ನ ಸಮಾಜ ಏಕ ದೇವನು ಅನೆ ತ್ಯಾ ವಾವುರ ಅಂತಲೋ ತೋ ಏಕ ಮೊಲ ಅಧಿಕ ಮಂಟೋ ತನ್ನ ಸಮಾಜ ಒಳ್ಕಾಸೋ ಕೆಲ್ಯಾನ ಓ ವ್ಯಕ್ತಿ ಹರಿಯಕ್ಲೆ ಅಮೋಘಾಸೋ ಸಲ ಕಷ್ಟ ಕಾಡ್ಲ್ಯಾಕ ಬರೇ ದಿಸ ಅಸ್ತದ ಕೈ ಅನಿ ತೆ ಕಷ್ಟ ಕಾಡ್ನ ಜಿನಿ ಸರ್ಲ್ಯಾರ ತೈ ಸರ್ ಮೊಲ ಅದಕ್ಕೆ ಸಮ ಮೆಳ್ತಾ ಕೈ ತಸಲ್ಯ ಏಕ ಉತ್ತರಾಂಕ ಓ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಕ್ಸೌನ ಸ ಮನೆಸ್ತ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಅಲ್ಫ್ರೆಡ್ ಕೊನ್ಸೆಸೋ ಮುಳಾಂತ ಅಂಗಸ್ ದೇರೆ ಬಯಲ್ಗಾರ ಅನಿ ತೋ ಜೌನ ಸ ಏಕ ಉದ್ಯಮಿ ಜಾಂಗ್ಪುರ ವೇಸ್ಟ್ ಪೇಪರ್ ವ್ಯಾಪಾರ ಕರ್ಸೋ ಅನಿ ಸಂಗತಸ್ ಸ್ಕೇಟ್ ಸಿಟಿ ಮುಳ್ಳ ಏಕ ಬು ಅಪೂರ್ ಬಯಸೋ ಸಂಸ್ಥೆ ಮುನೊಂಗ್ ಸಾಯಿ ಮಕ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಡೋರಿ ಸ್ಕೇಟ್ ಸಿಟಿ ಮುಣಮೆ ಐಕಲ ತೈ ಸರ್ ಜೈತಿ ಜನ ಜೈತಿಯ ಕಾರ್ಯ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಫಕತ್ ಆಮಿ ತೆ ಕಾರ್ಯ ಸೋಜಾಗು ಮುಣ ಮಾತು ಒಳ್ಕಲ್ಲ ಎಂಬಲ್ಲ ರೀ ತಿ ಸ್ಕೇಟ್ ಸಿಟಿ ಯಾ ಒಸೋಲೋ ಏಕ್ ಸಂಸ್ಥೆ ಕಿತೆ ದಿತ ಸೊಸೈಟಿ ಯಾ ಸಮಾಜ ಏಕ ಅನಿ ಸಂಗತಸ್ ವೇಸ್ಟ್ ಪೇಪರ್ ಯಾ ವ್ಯಾಪಾರ ಅತ್ತವನು ಕಿತೆ ಆಮಿ ಸಮಾಜ ಏಕ್ ದಿಯುಂಗ್ ಜತಾಂ ಅನಿ ಅಚೆ ಮುಖಾಂತರ ಜೈತ್ಯಾನಿ ತೋ ತೈಸರ್ ಓಸೋನು ತಂಚ ಪೊಟಾಸೊ ಗ್ರಾಸಿ ಜೋಡ್ ಉಲ್ಲಾಸ ಜಾಂಪುರ ಡೈರೆಕ್ಟ್ ಜಾವ್ ಯಾ ತೈಸರ್ ತೊಡಿ ಜನ ವಾವ್ರ ಕರ್ತಾ ಸಾವ್ ಅನಿ ಅಸ ಲ್ಯಾಂಕ್ ಏಕ ವಾವ್ರ ಅತ್ತಳ್ದಿಲ್ಲೋ ಓ ಮನೆಸ್ತ್ ಅಜಮಚ ಸಂಗಿ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗರ್ ಹಜರ್ ಅಸ ಅನಿ ಸಮಾಜ ಚ ಜೈತ್ಯ ರೀತಿ ಚ ಮುಳಾವ್ಯ ಮುಖ್ಯಲ್ ಫಂಕ್ ತೆರ್ತಕ ಆಮಿ ಪೊಳೆಯಿಲ್ಲ ಅನಿ ಜೈತ್ಯ ಕುಮ್ಕೆಸೊ ಹತ್ತೋ ಜಲ ಜೈತಿ ಕಾರ್ಯಾವಳಿ ತಾನೆ ಅಸ ಕೆಲೆ ಆತ ಅನಿ ಜೈತ್ಯ ತಕ ಒಳ್ಕತಾತ್ ದೇಖುನ್ ಯಾ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ತುಮಚೆ ಸಂಗತ ಆಜ್ ಪೇಶ್ಕುರು ಮುಖ ಸಂತೋಷ್ ಭಕ್ತ ಮನೆಸ್ತ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಅಲ್ಫ್ರೆಡ್ ಕೊನ್ಸೆಸ್ ದಟ್ಟು ಮೊಗಾಸು ಸ್ವಾಗತ್ತುಕ
1: ದೇವ್ ಬರೆಂಗರು.
0: ವೈ ಜಿನಿ ಅಂತ ಆಮಿ ಮುಂಟಾವ್ ತೂ ವೇಸ್ಟ್ ಹಾವ್ ವೇಸ್ಟ್ ತೋ ವೇಸ್ಟ್ ಹರಿಯಕ್ಲ ವೇಸ್ಟ್ ಪುಣ ಕಂಚೆ ವೇಸ್ಟ್ ನಾ ಮುಣ ದೇವಾನಂತ ಸಂಗ್ಲ ಅವೆಂ ಕೆಲ ಸಗಳೆ ಬೋರೆ ಹಾಕಸ್ ಮುಣ ಜೇಕಿತೆ ಆಮಿ ವೇಸ್ಟ್ ಮುಂಚಿಂತ ತೆ ಆಮಿ ಬೋರೆ ಹಾಕಗಳಿಸಿಲ್ಲ ತೈಸರ್ ಬೋರೆ ಹಾಪಣಾಚಿ ಮೆಟ ಯಾ ರೂಸ್ ಆಮಿ ಸಕ್ಬೇಕೆ ವೇಸ್ಟ್ ಪೇಪರ್ ಮೆಟೀರಿಯಲ್ ವ್ಯಾಪಾರ ಯಾ ಆಮಿ ಮುಂಟ ರದ್ದಿ ವ್ಯಾಪಾರ ಮುಂಟ ಜಗಿತೆ ಕನ್ನಡನ ಸ ಯಾ ತೊಡೆಯನಿ ಕೊಂಗ್ನೆಂಕ ಮೇಮಳ ಕಸ್ರೋ ಮುಂಟ ಯಾ ಕಸ್ರೋ ಮುಣೋಕಿ ಜಾಯ್ನ ಕಿತೆ ಆಮಳ ತೆ ಪೇಪರ್ ಮಾತ್ರ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ತಲ್ಯಾನ ಅಸಲ ಏಕ ವ್ಯಾಪಾರ ಪಟ್ನ್ಯ ಲಗ್ಭಗ್ 70 ವರ್ಷಕ್ಕೆ ಸರ್ತಿಕ್ ಅವುದೇತಾವನು ತುಮಿ ಅನಿ ತುಮ್ಸೋ ಪಪ್ಪಾಯ ಆನ್ ಚೆಕಿತೆ ಆಸತ್ ತಾನಿ ಸುರು ಕೆಲ್ಲೋ ಅನಿ ಮಂಗಳೂರು ಅಂತ ಏಕ್ ವ್ಯಾಪಾರ ಜೈತ್ಯ ಕೇಕ್ ನೋವಿ ದಿಶಾ ದಿಲ್ಲೋ ಸಾಂಪುರ ಹಜೆ ವಿಷಯ ಅಂತ ತೊಡೆ ಸಂಗ್ವೇದ್ಗಿ ಸರ್
1: ಓ ಉದ್ಯಮ ಮುಜ ಪಪ್ಪನ ಏಕ್ 1956 ತನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೆಲ ತಾನೆ 1982 ಅಂತ ಅವ ತಜ ಉದ್ಯಮ ಜಾಯಿನ್ ಜಲ 85 ತನ ಫುಲ್ ಟೈಮ್ ಅವ ತಂದು ತಾಸುಲ್ಲೋ
0: 40 ವರ್ಷ
1: ಅಂತ ಲಗ್ಭಗ್ ಆಸುಲ್ಲೋ ಕಾಲೇಜ್ ಜಾಲ್ಯಂತ ತೆತ್ತ ಉದ್ಯಮ ಗೆಲ್ಲ ತಶೆ ಉದ್ಯಮ ಬ್ರೋಕರ್ನ ಕೆಲ್ಯಾರ ಬಾರಿ ಸಕ್ಸಸ್ ಆಸ ಅಂತ
0: ಒಯ್ ವೇಸ್ಟ್ ಪೇಪರ್ ಯಾ ಅಂಶೆ ಮಂಗಳೂರು ಅಂತ ಒಯ್ ಗರಂತ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಆಯ್ತಾತ್ ವಾ ಪೇಪರ್ ತರ ಓಲ್ಡ್ ರೀತಿ ನಮಗೆ ವಾಪತ್ ನಾವು ಅಂಶ ಗರಂತ ಮುಂಚೆ ಬುಕ್ ಜಾಂಗ್ಪುರೋ ಮ್ಯಾಗ್ಝಿನ್ ಜಾಂಗ್ಪುರೋ ಯಾ ಕಲೆ ಈಗ ಟಿ ವಿ ಅಡ್ಲಿದಲ್ಲೇ ತಚೆ ಸಂಗತ ರಟ್ಟಿ ಆತ ಯಾ ಜಾಂಗ್ಪುರೋ ಒಡ್ಲೆ ಫ್ರಿಜ್ ಅಡ್ಲೆ ತಚೆ ಸಂಗತ ಒಡ್ಲೆ ರಟ್ಟಿ ಆತ ಅಶಂಪುರ ಮುಂಟಸನ ಪೇಪರ್ ಅನ್ನ ತಚೆ ಬೋರ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಸೊ ಪೋಟ ಸೊಗ್ರಾಸ್ ಅಸಾಗಿ
1: ಅಂತ ಕಂಡಿ ಜಾವನು ಪೋಟ ಸಗ್ರಾಸ ಕಾಯಿ ಪಾಡ್ನ ಕೊನೆಕಿ ಬರೇ ಮೋನ್ ಕರ್ನ ಲಜ್ ಸೋಣ್ಣು ವ್ಯಾಪಾರ ಕೆಲ್ಯಾರ ತಚೆ ಪೋಟ ಸೊಗ್ರಾಸ್ತಕ ಗ್ಯಾರಂಟಿ ಮೆಲ್ಟ ರಟ್ ಇಂಗಡ್ ಪೇಪರ್ ಇಂಗಡ್ ಬಾಕ್ಸ್ ಇಂಗಡ್ ಅನಿ ತುಜೆ ಬುಕ್ಸ್ ತಶೆ ವಿಂಗಡ್ ವಿಂಗಡ್ ಐಟಮ್ ಅಸತ್ ಏಕೇಕ ಏಕೇಕ ರೇಟ್ ಅಸ ತೆ ಅಂಡಿಲ್ಯಾರ ಆಮಿ ಕಾಣ್ ಘೇತಾ ಹೋಲ್ಸೇಲರಿ ಕಾಣ್ ಘೇತಾ ಚಿಲ್ಲರ್ ಕೊನೆ ಅಂಡಿಲ್ಯಾರಿ ಆಮಿ ಕಾಣ್ ಘೇತಾ ತಶೆ ಮುನ್ಶಾ ಕೇಕ್ ಪೋಟಾಕ ಉನೆ ಜಾವಚೆ ಮುಳ್ಳೆ ಕಾಯಿ ನಾ ಆಮಿ ಕಾಮ್ ಕೆಲ್ಯಾರ ತಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಮ್ ಕಾಪಾಟಿ ಮೆಲ್ಟ
0: ಏಕ್ ಲಸ್ ಸೊಡಿಜೆ ಏಕ್ ಕಸ್ ಕಡಿಜೆ ಕಸ್ ಜೀವಿತ ಅಂತ ಲೇಕ್ ಸತ್ ಸತಾನ್ ತುಮಿ ಪಾಳ್ನ ಇಲ್ಲಿ ಆತ ಅಜುನಿ ತಿ ಪಾಳ್ಲಿ ಅಂತ ಅನಿಕಿ ತುಮಿ ಪಾಳ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಆತ ಮುಳ್ಳಿ ಏಕ್ ತೈ ಸರ್ ಜಿನಿ ಏಕ್ ಲಿಸ್ ಅವ ತುಮಿ ದಿಲ್ಲ ತುಮ್ಚೆ ವಾವ್ರು ತುಮಿ ಸುರು ಕರ್ತಸ್ತನ ತುಮ್ಚೆ ಪಪ್ಪ ತಾವ್ ಸುರು ಕೆಲ್ಲೋ ಜಲ್ಯಾರಿ ತೊ ವಾವ್ರ ತ ಮುಖ ವರ್ತಸ್ತನ ತುಮ್ಚೆ ಪತಿ ನೇನೆ ತುಮ್ಕ ಸಂಗದಿಲ್ಲ ಬೈ ಡೋರಿಸ್ ಇನೆ ಜಾಂಗ್ ಪುರ ತೆಗ ಬುರ್ಗಿ ಅಸ ತುಮ್ಚೆ ಅನಿ ನಾತಿ ಅಸ ಆತ ಮಳೆ ಏಕ್ ಸುಬಿತ್ ಕುಟಾಮ್ ತುಮ್ಚೆ ಯಾ ಕುಟ್ಮ ತಾವ್ನ ಕೋಸೋ ಸಂಗಾತ್ ಮೆಳ್ಳ
1: 1992 ಅಂತ ಕಜರ್ ಜಲ್ಲೆ ತಚೆ ಉಪರಾಂತ म्हणजे वकाल म्हजे वटूच आसा. ह्या वावरांत पाठिंबो जावन आसा. 2002 म्हजो पप्पा सरलो, ताच्या उपरांत फूल टायम म्हजे वटूच आसा. तिका इंगड ब्रँच करून दिला आनी तातूंत ती सेवा दिवन आसा. क्रिस्टल एंटरप्रायज
0: आसा.
1: एक बोळोरांत आसा क्रिस्टल म्हणून, आनी एक आळके ब्रिजा कडेन आसा. आळके ब्रिजांत पयल्यान तावन तेंत आसले आमी.
0: मूळ तेंत.
1: मूळ तेंत 2011 क्रिस्टल म्हणून आमी स्टार्ट केले.
0: तुमी म्हळे शिकप जाले, डिग्री जाली, तेंत हांगा तावन तुगे.
1: होय, हांव येलो सेशनांत PUC केली, मागीर BBM SDM लॉ कॉलेजीन.
0: ओके, BBM SDM मधून BBM करताना बिझनेस मॅनेजमेंट करत असताना तुम्ही परतून तुमच्या पप्पाची व्याप्तता आपणायताना तुमच्या सांगत शिकल्या थोड्या तरणाट्याने म्हणे इंदू बोडा आत घालत जर आता बेते बँकिंग प्रोफायर आपुजे म्हणून.
1: तसे काय म्हणून आम्ही बिझनेस शिकले आणि बिझनेस करू म्हणून नाही, खंयचे बिझनेस रनिंग बिझनेस जाल्ल्यान दुसरे बिझनेस करचे आंत एक अर्थ ना. रनिंग बिझनेस तेंत सांभाळल्यार तुका एक्झिस्टींग बिझनेस आसता, आमकां तांचे नॉलेज आसता, तें करूंक सुलभ. नवेंत करूंक गेल्यार तें कशें जाता कालां जाता म्हूण सांगूंक जायना. मागीर तातूंत बिझनेस करचें आंत लस म्हणली ना, कास्ट म्हणली ना खंयच्याक, कोणेंय खंयचें बिझनेस ही करयत.
0: ओके, एक उतर आसले हें पुरो बिझनेस जावंक पुरो वीस पेपर मटेरियलाचे बिझनेस जावंक पुरो, या थोडे पटीन थोडो गुजरी वापर जावंक पुरो, या थोडे अलत्येक जातीक म्हणले सिमीत म्हणले थोडे पटी चिंताप आसता, नॅरो चिंताप, ते समाजांतले नॅरो चिंताप, या त्या काला म्हणटात त्या जातीन जल्मल्ल्या लोकां मध्ये असले अशी चिंताप म्हणून येतात. तुमकां कितें एक ते क्लियरन्स करूंक जाय सर, कित्याक म्हळ्यार कोणेंय कितेंय उद्यम करूं, क्रिस्तांवचे मात लिखतात
1: खंयचेय करी जाता, ते आदी तशें म्हणून आसले केस काडटलो दुसरे कास्ट. आतां तशें म्हणून ना, आतां ब्युटी पार्लर हें पुरो जालें आतां कोण खंयचें कास्ट म्हणून ना. तें बारबर म्हळ्यार पयलें तितकें लो लेवलाचें आसलें, आतां तशें ना. तशेंच वेस्ट पेपर जावं दी, गुजरीचें जावं दी, कोणेंय कितेंय करयेत, कास्ट केल्लें आमी, ते येताना ते कास्ट म्हणून येवन जातले.
0: कामांक काही जात खात ना, तूं काम करताय, कस काडटाय, तुज्या पोटाचो ग्रास सोडताय.
1: होय होय, म्हजे कडेन कामाचे पुरा मुस्लिम आसात, हिंदू आसात,
0: क्रिस्तांवचे.
1: होय, आसात तशें.
0: ओके, सो हांगासर तुमच्या एका वेस्ट पेपराच्या त्या व्यापाराच्या या रद्दी व्यापार म्हणटा तुम्ही, थंयसर कितले जण वावराड्यांक तुम्ही एक धनी म्हणचा की एक तांच्या पोटाचो ग्रास असो एक देवान दिल्लो एक थारो जाल्यात.
1: एक 30-40 जण आसात म्हजे कडेन टोटली.
0: कलो प्रभावर चलता सर, आतां तुमकां आमी आतां पेपरां दिता, ती पेपरां कशी
1: पेपर दिताना आमी फस्ट तें परचेस करचें म्हळ्यार वेही करचें, वेही करून काणगोवचें, अनलोडींग जालें मू तातूंत इंगड इंगड आयटम करचे, सेग्रिगेट करता आमी, मागीर पॅकिंग करता. एक एक आयटम एक एक मिल्लाक येतात, तातूंत एक 7-8 आयटम आसात, न्यूजपेपर इंगड, टॅक्स्ट बूक इंगड, रट्ट इंगड, तशें तें काणगोवन बेलींग करचें, आनी खंयच्या फॅक्टरीक तें जाय त्या फॅक्टरीक आमी धाडचें लोडींग कर, आमचें काम तितलें.
0: सो तुमी तें आयिल्लें दाण दिवचें, तितलें काम मात तुमचें जावन आसा.
1: एक एक आयटम एक एक फॅक्टरीक येता, फॅक्टरी ओरिएंटेड एक एक आयटमाचे करचेच आसात. फॅक्टरी रट्ट करतलो रट्टत करता, ताका रट्ट मात धाडचें तशें.
0: ओके, पूण इल्लें कसांचें काम तें, त्या म्हळ्यार आयिल्लें जाल्यार तुमी कस काडी जेत पडटा, तें
1: आयिल्लें बरें करून पळोवन काडचें पडटा. मदें मिक्स आनी आसल्यार कळना, रेट डिफरंस आसता, ते मेन थिंग आमकां परचेस.
0: ओके, हांगासर ह्याचे सांगता प्लास्टीक येता गी, त्या म्हणल्यार आमच्या समाजांतले एक दुरंत जावन आसा प्लास्टीक, आनी तुमी आयिल्ल्यार तें खालें करतात.
1: प्लास्टीक एक एक येता येना म्हणून ना, मिक्स जावन आसता, ते आमी सॉर्ट करता. प्लास्टीक पेपर आवट वसाना, ते तांकां हॅझर्डस म्हणटात ते पेपर इंडस्ट्रीक. तशें प्लास्टीक सेग्रिगेट करून इंगड करून बेलींग करून तें प्लास्टीक जावचे इंडस्ट्रीक आमी धाडटा.
0: पूण तुमी प्लास्टीक
1: इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल म्हणून कांय घेना, आतां वेस्टांत येयले मात्र आतां गन्नी बॅग्स पुरो आसतात, रफिया म्हणटा आमी ताका, तें पुरो इंगड इंगड पॅकिंग करून दवरता, सेग्रिगेट करून फुल लोड जाल्ले ताचे फॅक्टरी म्हणून आसा ताका धाडटा.
0: ओके, सो हांगासर आनी कितें विचारतना, तुमच्या एका ह्या उद्यमा फाटल्या 70 तावन आमी म्हणटा ते दळा तुम्ही सुरू पळयल्ले वेळार 1982 तुम्ही जॉयन जाल्ले आसा, 85 वतावन तुम्ही तसो एक वणटोसो जाल्ले आसा, 2002 वतावन तुमीच ते मुखेलपण घेतले. तो वळ आनी आतां 2025 डिफरन्स आसा गे, या हे पेपराचे उद्यम कितें उणेपण जावन येता गे, काल म्हणटात शिनी सूद म्हणटा ते कन्नडान वर्ड.
1: उद्यम शिनी सूचे न्ही, प्रॉफिट उणे जावन आयला. पयलें बरें प्रॉफिट आशिल्लें, जण चड नातले, मार्जीन इल्ली मेळटाली. आतां कोरोना जाल्या उपरांत उद्यम म्हाका चड जाण रिगल्यात काम आनी नातलें तशें आतां प्रॉफिटेबिलिटी बारी उणी आसा तेंत कॉस्ट ऑफ हें चड जालां लेबराचें रेट आनी चड जाताना आमकां इंडिविज्युअल कॉस्ट प्रॉफिटांत मायनस जाताना कांय उरना टॅक्सस पुरो चड आसात तशें जाल्ल्यान आमी वॉल्यूम केल्यार मात्र आमचो बेनिफीट आसा होलसेलांत चिल्लराचें कशें जाता पूण होलसेल करताना प्रॉफिटेबिलिटी पयल्या कंपेर करताना आतां ना आतां अमाउंट चड प्रॉफिट उणें
0: ओके आनी पेपर पयलींचे बरी येतात गी आतां
1: क्वांटिटी न्यूज पेपराची क्वांटिटी मस्त उणी जाल्या पयलींच्या की 50% डावन आसा कोरोना उपरांत आतां पुरा मोबायल आनी आयल्या उपरांत तातूंत तूं पुरा न्यूज पळयतात एका घरा एक पांच पेपर येवचे कडेन आतां एकच पेपर येता तशें अवेलेबिलिटी तूं उणी आसा
0: ओके आनी तें सरतावजून आतां असो लोक पेपरां पुरा आमच्या खंयचे म्हणटात वेबसायटार पळयतात मोबायलार पळयतात जाल्ले ई पेपर म्हणले एक कॉन्सेप्ट लॉकडावन वेळार सुरू जाल्ले की आनी तें कॉन्सेप्ट वय जायते पोटी आतां अंगडीनी आनी अंगडीनी पेपरां खाण घेतात केले म्हणटात समन बंदूंक ऑर तें तुमचे तावन अंगडी म्हणून खाण घेतात कशें
1: आमी डायरेक्ट कशें अशें रिटेल सेल आमी करना आमी फॅक्टरी घेत धाडचें अशें अंगडीक सेल पुरो आमचे ना आमी काणकोणचे रिटेलाकान घेता पूण धाडचें पुरो फॅक्टरींग
0: ओके
1: रिपेपर जावचे खातीर आमी धाडचे
0: रिपेपर जावचे आनी आयल्या वर्सा दिसांनी एक उतर आसा पेपर जाय जाल्यार रूख जायचे आतां रूख कातर नजो म्हणटात रूख कातर नजो म्हणल्यान पेपरांचे इल्लेशे मारे उणे उणे उणे जावन आसा म्हण पळय अशें जाल्यार असले उद्यमा मुखलेस आनी मार पडचो चान्सीस आसा की सर
1: चान्सीस कांय ना उणे नात उद्यम बऱ्यान वसूंक पुरो येता म्हळ्यार रुखाचे इंडस्ट्रीत इंगडत रुखात जावन पेपर करचे मिल्लांत इंगड ताचे कन्झम्पशन इंगडत मागीर रुखाक आतां इम्पोर्ट करतात पुरा चिप्स जावन येतात रुखाचे इम्पोर्ट करून ते मॅन्युफॅक्चरींग युनिटत दुसरे आमचे पेपर आतां वेस्ट पेपर आतां पेपर करचे इंगडत युनिट आनी रुखातान करचे युनिटत इंगड
0: ओके सो रिसायकल जालें जाल्यार मात्र एक रितीसो एक थंयसर उरोवणी जाता या पेपराचे ते बिजनेसाक जावंक पुरो या मुखले दिसांनी पेपर कन्झम्पशन कितें जावंक आसा तें एक थंयसर म्हणटा तें उणें जातलें या पेपर कन्झप्श

0: आणि ते ग्राउंड केलं
1: पण कितले एक व्हड इन्व्हेस्टमेंट आहे कित्याक म्हणजे एक ग्राउंड खरेदी जाऊन पुरो फुटबॉल जाऊन पुरो या थोडी आम्ही आता नवी नवी लॉन्स पुरो पळयता डिफरंट टायपचे आणि स्केट सिटी म्हणजे ते एक मेंटेनन्स जाऊन पुरो या तसले ग्राउंड खरेदी जाल्यार ताका एक तितलोच जिओग्राफिकल हे जायचे पडटा जागो जायचे पडटा प्लस हेर ग्राउंडा बरी न्ही ते हेर ग्राउंडा बरी न्ही कित्याक म्हणजे थंयसर भितर येऊ की ना थाउजंड दुसऱ्या कारणांक पण ते इट इज अ टुरिजम स्पॉट गेला तुम्ही
0: टुरिजम बरीच असा पण करचे जर तुका कर्स असा हांवें तो जागो मोला काणकोण केल्लो हेरिडिटरी आयिल्लो न्ही तो तशें जाल्यार इल्लो कर्स चड जाता काली ग्राउंड करचे जाल्यार एक देड एकर म्हणजे जागो जायत पडटा 200 मीटर बँक ट्रॅक ते इंटरनॅशनल लेवलाचे केला तशें म्हणटा काले म्हणल्यार एक करोड 2 करोड म्हणजे जायत ताका
1: तशें प्रॉफिट नॉन प्रॉफिटेबल
0: प्रॉफिट ना खंयच्या ती आमकां एक सॅटिस्फॅक्शन केला म्हणून
1: पण आता मुखली पिळगी उडास उरता जाल्यार एक कोडियाळांत कितें फस्ट जालां जाल्यार स्केट सिटी या स्केटिंगाचे ग्राउंड जालां जाल्यार तें तुमचें मात कित्याक दुसरें खंय ना तें आतां हांगासर स्केट सिटींत तुमी खेळ्ळ्या काले पुरो जाता आतां टुर्नामेंट जाता तेगे
0: आमचे स्टेट लेवल कॉम्पिटिशन केलां आमी मागीर नॅशनल सिलेक्शन पुरा केलां इंटरनॅशनल वसूंक नॅशनल लास्ट इयर आमी हांगा करयल्ले ते हांगा तो सिलेक्ट जाऊन मागीर ती एशियन चॅम्पियनशिपाक गेल्ले तशें सगळ्या इंडियाचो लोक हांगा आयला आतां पूर्वा एक 25th to 27th स्टेट ओपन रँकींग आमी करता तशें जाल्ल्यान
1: एक नवेंत हांगासर ट्रेनिंग या क्लासेस जे कितें चलतात सर
0: वय सांजेर आमी 5 वरां जावन 6:30 म्हणसर धाकट्या भुरग्यांक 6 to 7:30 म्हणल्यार 8 o'clock म्हणसर सिनियर्स म्हणल्यार स्पोर्ट्स बॅच म्हण आसा तांतू ट्रेनिंग दितात आमचे कडेन ते एक जण कोच आसात बरें ट्रेनिंग दितात
1: आणि तशें फी स्ट्रक्चर आतां जे समर हॉलिडेसान भुरग्यांक पुरा स्केटिंगाक जॉयन जावचे कशें ताचे एक
0: समराक कॅम्प म्हणून दवरला आसतो स्टार्ट